0: इच्छिक शारिस्तो वते मावादे
1: वसुना किष्टदामी नातिचे कजीम वेदा सूते साचा विभंतं गद्वजो दधे अनियः पुरो विभिनत्यो जैसामन्दान शिप्रियंधसः यदिन्द्रशासो अव्रतं श्यावया सदसस्परि अस्माकं शुम्मघवन् पोरस्पृहं वासव्ये अधिबर्हय पष्टाणो दैव्यं वचः पर्जन्यो ब्रह्मणस्पतिः